खो ता किसी थौरम ताबिरी बमरूप सिंबु आहान बमक्तदा प्रियंका हुनिंग शुंबमना तराम नो ओकचेरी खुरुम जरी ngashii thawan gi kunipani panba yai feraba yumsa kaisen numit asida marup singi damak mahousa gi khonjel puba